चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपट विषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ऑक्झिलरी पॉवर युनिट्स म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरा करण्यात आला. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिताच्या आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषी मंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारशी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी काल मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. तर सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रति हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल नांदेड इथं केली. सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करून याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल सोलापूर इथं टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं आवश्यक प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलसंकटाची तीव्रता वाढली असून जिल्ह्यातील 164 जलप्रकल्पांपैकी 103 प्रकल्पांमध्ये सध्या वापरायोग्य पाणी उपलब्ध नाही. पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 25+ कंपन्यांच्या प्रमुखांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. पुण्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करणं, कार्यरत कंपन्यांचा विस्तार आणि रोजगार निर्मिती हा बैठकीचा उद्देश होता. शहरातील या केंद्रांनी आतापर्यंत सुमारे 1,00,000 रोजगारांची निर्मिती केली आहे. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. यासाठी प्रत्येक कार्यालयाकरता 50,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन तिथल्या सेवाकार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार प्रशिक्षण घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसंच बहुविकलांग आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय सुलभतेबद्दल.
2: 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. हा क्रमांक नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही खालचा होता. त्यावेळी कंपनीची नोंदणी करण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असे. तीन राज्यांमधून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तीन प्रकारचे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर थांबावं लागत असे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि मालाची वाहतूक एकाच कर प्रणाली अंतर्गत आली. समर्पित मालवाहतूक मार्गिका, नवीन द्रुतगती मार्ग आणि सुधारलेल्या रस्ते सुविधांमुळे मालाच्या वाहतुकीचा वेळ कमी झाला. तसंच प्रत्यक्ष कराव्या लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेची जागा डिजिटल मंजुरीने घेतली. जनविश्वास कायद्यामुळे किरकोळ स्वरूपाच्या चुकांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्यात आलं. त्याचबरोबर कंपनी कायद्यात देखील सुलभीकरण करण्यात आलं. 2020 पर्यंत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 पोहोचला. गुंतवणुकीत देखील वाढ झाली. भारताने लाल फितीचा अडथळा दूर करून आता व्यवसायांसाठी अधिक सुलभ वातावरण निर्माण केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतीय महिला संघाचा सामना आज श्रीलंकेच्या संघाशी निशिन इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 हा सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघानं बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघ देखील आज उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात हिमांशु ढिल्लननं रौप्य पदक जिंकलं तर रुद्राक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक प्रकारातही भारतानं रौप्य पदक जिंकलं. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, आकाशवाणी मुंबई 100.1 MHz FM गोल्ड वर मनस्पर्शी कार्यक्रम घेऊन आज तुमच्या सोबत आहे मी सुवर्णा रिसपूड। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। न्यूज ऑन AIR ऍप वरती, FM गोल्ड मुंबई वरती सुद्धा हा कार्यक्रम जे ऐकतात त्या सगळ्या श्रोत्यांचं या कार्यक्रमात स्वागत। रसिकहो, गणपती उत्सवामुळे सध्या कसं मस्त भक्तिमय आनंदी उत्साही वातावरण आपण अनुभवतोय, असं हे उत्सवी वातावरण गप्पा गाण्यांसोबत FM गोल्ड वरही अनुभवूया। चला सुरू करूया कार्यक्रम गणपतीला नमन करत।

0: रसिको आता वेळ झाली आहे एका प्रायोजित कार्यक्रमाची. ऐकूया ॲडव्हान्स आयुर्वेदा हा प्रायोजित कार्यक्रम 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्डवर. आणि 5 मिनिटांनंतर परत गप्पा गाण्यांची मैफल मनस्पर्शी, त्यामध्ये आपली भेट होईलच. ऐकत रहा FM गोल्ड 100.1 मेगाहर्ट्स.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 52 वर्षांच्या या गृहस्थांची आहे, ज्यांना 8 वर्षापासून डायबिटीस होता आणि 2 वर्षापासून बीपीचाही त्रास सुरू झाला होता. पण हळूहळू त्यांना डोळ्यांचे सुद्धा प्रॉब्लेम सुरू झाले होते, ब्लर दिसायला लागलं होतं. म्हणून त्यांनी डोळ्याचं चेकिंग केलं तर रेटिनोपॅथी डिटेक्ट झाली. या कंडिशनमध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले तर आपण त्यांना आयुर्वेदानुसार काय ट्रीटमेंट दिली?
3: कसं होतं माहिती ना, की एखाद्या माणसाला डायबिटीस असेल तर लगेच त्याला नाव दिलं जातं डायबिटीस रेटिनोपॅथी. आता यांचं बघितलं तर 1-8 वर्षापासून डायबिटीस होता आणि प्रॉपर कंट्रोल, म्हणजे त्यासाठी काही फार 5-6 गोळ्या घेत होत्या असंही नाही, एकच गोळी होती ती फक्त एकच वेळा घेत होते ते, आणि तरी सुद्धा त्यांची शुगर छान नॉर्मल होती. बरोबर की नाही? बीपीची एक गोळी त्यांना चालू होती. आता मग जर का अशा कंडिशनमध्ये जर का त्याला आपण डायबिटिक म्हणजे रेटिनोपॅथी असं नाव द्यायचं ठरलं तर मग त्यांचा डायबिटीस नॉर्मल आहे. मग डायबिटीस नॉर्मल राहून जर का रेटिनोपॅथी होत असेल तर मग शुगर नॉर्मल ठेवून फायदा काय? हा सगळ्यात मेजर पार्ट येतो. म्हणजे खरं वास्तविक त्या रेटिनोपॅथी होण्यासाठी, रेटिनोपॅथी म्हटलं तर म्हणजे आपण काय म्हणतो की पडद्याच्या म्हणजे रक्तवाहिन्यांना सूज येण्यासाठी नक्की कारणीभूत काय आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे. बरोबर की नाही? आता त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेमॅटिक होतं की बाबा शुगर नॉर्मल आहे, बीपीची गोळी चालू आहे, बीपी नॉर्मल आहे, मग आता पुढे करायचं तर काय करायचं? बरोबर ना? काहीच करता येत नाही. डोळ्यांचे ड्रॉप दिले होते, बघू वेट आणि वॉच करू, जास्ती सूज आली तर इंजेक्शन देऊ. म्हणजे त्याला सूज कशी वाढत जाते हे फक्त ऑब्झर्व करायचं. बरोबर की नाही? म्हणजे ट्रीटमेंट काय करणार तुम्ही? हा सगळ्यात मेजर तिथे पार्ट येत होता. म्हणजे खरं वास्तविक रेटिनोपॅथी का झाली हा सगळ्यात इथे मेजर प्रश्न होता.
2: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार, यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484051025.
3: कसं आहे की म्हणजे फक्त डायबिटीस आणि बीपी एवढंच बघितलं जातं, पण यांना ऍसिडिटीचा पण त्रास होता. ऍसिडिटीचा त्रास होता, ऍसिडिटीच्या आधीमध्ये गोळ्या, म्हणजे आधीमध्ये म्हणलं तर आठवड्यातून 2-3 म्हणजे अल्टरनेटिव्ह तरी त्यांना ती घ्यावी लागत होती. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की ऍसिडिटी का वाढते याचा आपण विचारच करायला तयार होत नाही. बरोबर की नाही? खाण्यामध्ये एखादा पदार्थ असतो, बऱ्याच जणांना गव्हाची अलर्जी असते. बरोबर ना? म्हणजे बऱ्याच जणांना असं की ग्लुटीनची अलर्जी नसते परंतु त्यांनी ऍसिडिटी मात्र वाढत असते. तर त्यामुळे म्हणजे अशा गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात आणि त्या गोष्टी बंद केल्या तर तुमची ऍसिडिटी कमी होते. आता ही ऍसिडिटी जर का शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये कायम वाढत असेल तर काय होतं, ती तुमच्या

0: रक्तामध्ये येते, ती तुमच्या रक्तामध्ये आलं तर तुमच्या शरीरामध्ये हीट वाढायला लागते. आणि मग होतं कसं की हीट वाढायला लागली तर शरीर जनरली ती आपल्या गळ्याच्या खाली म्हणजे म्हणतो ना खालच्या खाली मेंटेन करायचा प्रयत्न करतं, वर सगळं सेन्सिटिव्ह असतं. परंतु ती अनकंट्रोल झाली तर मात्र ती कधी कधी वर जाते. आणि मग ती हीट जर का वर जायला लागली तर मग त्यांनी तुमचे डोळे आहेत किंवा ब्रेन आहे बरोबर ना, कारण हीटचा बेसिक गुणधर्म काय प्रसरण करणं. आणि तिथे तर काही कवटी असल्यामुळे प्रसरण करायला चान्स नाही, त्यामुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढायला लागतं. त्याच्यातून डोळ्याचे प्रॉब्लेम असतील, कधी ब्रेन प्रॉब्लेम असतील, कधी हिअरिंगचा प्रॉब्लेम असेल ज्याला आपण टिनिटस वगैरे म्हणतो बरोबर ना, असे प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता असते. म्हणजे बेसिकली यांच्या बाबतीत जर का बघितलं तर पित्त प्रचंड वाढल्यामुळे या गोष्टी होत होत्या. मग त्यामुळे आपण त्यांना पटकन पहिल्यांदा काय केलं, विरेचन दिलं बरोबर ना, त्यानंतर त्यांचा डायट्रीच पॅटर्न चेंज केला आणि त्याच्यानंतर मग त्यांचा बीपी पण कमी झाला, शुगरची एखादी गोळी चालू होती ती पण बंद झाली आणि नंतर त्यांनी म्हणजे चेक करायला गेले तर त्यांची सूज पण पूर्णपणे गेलेली होती. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे की फक्त डायबिटीस आहे, मग डायबिटीसमुळे झालं आणि बीपी आहे, मग बीपीमुळे असं म्हणत बसण्यापेक्षा बेसिक त्याचं रिझन काय आहे हे जर का शोधलं आणि ते जर का ट्रीट केलं तर कुठलाही आजार काय करता येतो आपल्याला मुळापासून बरा करता येतो.
1: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन्स, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: Gold, Khara Sona.

100% एकमेगाहर्ट्ज FM गोल्ड वर मनस्पर्शी कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत। 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा आणि त्याचा उत्सव सध्या सुरू आहे। कलाक्षेत्र आणि गणपती ह्याचं अगदी खास नातं आहे, नाही का? आपल्या लोककलेमध्ये तर गणपतीचं अनन्य साधारण महत्व आहे। वारली, मधुबनी, तंजोर, पत्ताचित्र अशा चित्रकलांमध्ये गणपती अनेकविध प्रकारे साकारला जातो। बाप्पाचा आकार, रूप सुंदर इतकं गोंडस की रांगोळीपासून ते काव्यापर्यंत अनेक कलांमध्ये गणपती साकार होतो, कधी रंगरेषांमधून, कधी शब्दसुरांमधून।

0: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
1: पुनः ब्लॉक करून टाकतो.
0: सर फ्री ट्रिप टू दुबई.
1: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू.
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
3: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन. सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 30 सितंबर 2026 तक. तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
4: 100.1 MHz FM गोल्ड मनस्पर्शी कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत. आज तुमच्या सोबत आहे मी सुवर्णा रिसबुड. कला आणि गणपती ह्याविषयी आपण गाण्याच्या अगोदर बोललो. जसं ह्या हे छान समीकरण आहे तसंच गणपती आणि आपल्या गोष्टींचं विश्व ह्यांचं सुद्धा एक खूप सुंदर समीकरण आहे. कसं आहे बघा की गणपतीचं रूप जितकं लोभसवाणं तितकंच त्याच्या गोष्टीही रंजक. त्याची जन्मकथा, शूरवीरता, बुद्धीचं चातुर्य, कला कथा आणि लेखन ह्यातलं कौशल्य, ते अगदी आई वडिलांविषयीचं प्रेम आदर अशा अनेक गुणांचं वर्णन करणाऱ्या छान छान गोष्टी आहेत. आणि ह्या गणपतीच्या गोष्टींमुळे आपल्या गोष्टींचं विश्व छान समृद्ध झालेलं आहे. गोष्ट लिहिणं, गोष्ट सांगणं ही कला गणपतीशी मस्त दोस्ती करायला मदत करणारी. अगदी आधुनिक युगात सुद्धा, डिजिटल युगातही ॲनिमेटेड फिल्म्सच्या द्वारे गणपती कथा साकार करणं हे अनेक कलाकारांना त्याचा मोह होतो. आणि छान छान माय फ्रेंड गणेशासारख्या चित्रपटांमध्ये आपला आवडता गणपती बाप्पा एका वेगळ्या तंत्रज्ञानाच्या युगातून आपल्यासमोर अवतरतो.

गणपती बाप्पाच्या रूपाचं नामाचं वर्णन करणारी अनेकविध सुंदर सुंदर गाणी ह्या गीतसृष्टीत आहेत. गीतकार रामचंद्र सडेकर गणेश वंदनेत म्हणतात, तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती, तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती. वा, काय सुंदर वर्णन आहे. आपल्या मनातल्या भावना ह्या गीतांमध्ये ह्या कवितांमध्ये जेव्हा आपल्याला सापडतात तेव्हा किती सुंदर वाटतं. उठा उठा सकल जन ह्या भोपाळीत गणपतीचं सुखाचा सागर असं सुंदर वर्णन आहे. आणि मनापासून भक्ती करणाऱ्याला हा सुखमूर्ती काय काय बरं देतो तर पुढे ओळी येतात, ध्यानी आणूनी सुखमूर्ती, ध्यानी आणूनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती, तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ. तर गणपती तू गुणपती तू ह्या गाण्यामध्ये जगदीश खेबुडकर, गीतकार जगदीश खेबुडकर म्हणतात, तू तर ठेवा सकल कलांचा, तू तर ठेवा सकल कलांचा, सुगंध तू तर शब्द फुलांचा.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: खरा सोना एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्स वरती आणि तसंच न्यूज ऑन एआयआर ॲप वरती एफएम गोल्ड मुंबई वरती मनस्पर्शी कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत आणि आपण आपल्या आवडत्या गणपती बाप्पाविषयी बोलतोय। कला, गाणी, चित्रपट, पुस्तकं ह्यातली गणपतीची वेगवेगळी रूपं, त्याचं वर्णन ह्याविषयीच्या गप्पा सुरू आहेत। आता मला तुम्हाला एका पुस्तकाविषयी सांगायला आवडेल। त्याआधी गीतकार शांता शेळके यांनी केलेलं गणपतीचं वर्णन आपण ऐकूया। किती सुंदर आहे बघा। त्या म्हणतात, इवले इवले डोळे, तुमचे मोठे मोठे कान, अगदी आपल्या डोळ्यासमोर गणपती साकारायला लागतो। शांता शेळके यांच्या शब्दासोबत, इवले इवले डोळे, तुमचे मोठे मोठे कान, एवढे थोरले डोके, कसे पेलते तरी मान, गोरा गोरा पान रंग, मऊ नितळ छान अंग, मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया। रसिक हो, गीतकार शांता शेळके ह्यांनी 21 गणपतीची गाणी लिहिली आणि ही गाणी एका पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात। अतिशय सुंदर गणपतीचं वर्णन त्याच्यामध्ये आहे। वेगवेगळ्या भावभावना, गणपतीची रूपं असतील, त्याचं आणि आपलं नातं किंवा गणेश उत्सवातला आनंद, अशा अनेक गोष्टींना त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे। गणपतीची गाणी असंच ह्या पुस्तकाचं नाव आहे। 21 गाणी ह्याच्यामध्ये आहेत, त्यातलं एक मला फार आवडतं। गीतकार शांता शेळके म्हणतात, मंगलमूर्ती येई पाहुणा। आपण मागच्या आठवड्यात हा अनुभव घेतलाय आणि हा अनुभव इतका सुंदर असतो की दरवर्षी तो घेण्यासाठी आपलं मन उत्सुक असतं। काय बरं आपल्याला मंगलमूर्ती पाहुणा आल्यानंतर काय काय बरं छान अनुभव येतो। तर शांता शेळके म्हणतात, मंगलमूर्ती येई पाहुणा, मंगलमय सोहळा, देव हा सर्वाहून आगळा, घरोघरी आरास चालली, मखर सजविती बालमंडळी, तबकामध्ये नारळ केळी, कुणी आरती प्रेमे गाती, स्वरसुंदर कोवळा, देव हा सर्वाहून आगळा। मग आता पूजेची तयारी आहे। शमी दुर्वांकुर सोन केतकी, रत्न खचितहा मुकुट मस्तकी, जास्वंदी घे करी कौतुकी, लंबोधर पीतांबर धारी, कटी स्वर्ण मेखला, देव हा सर्वाहून आगळा। आणि अर्थातच पूजेनंतर नैवेद्य हवाच। पंचखाद्य पंचामृत वाटी, शांताबाई म्हणतात, पंचखाद्य पंचामृत वाटी, नैवेद्याचे मोदक ताटी, गणेश बघतो प्रसन्न दृष्टी, करुणा करी हा भक्तांवरती, निर्दाळुनी या खळा, देव हा सर्वाहून आगळा।

0: FM Gold, खरा सोना।
1: मनस्पर्शी कार्यक्रमात गाण्याच्या अगोदर आपण गणपतीची गाणी शांता शेळके यांचं पुस्तक त्याविषयी बोलत होतो। आता अजून एक सुंदर पुस्तक आहे, त्याचं नाव आहे बाप्पा मोरया, गणपतीविषयी सर्व काही। आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी। खूप सुंदर पुस्तक आहे, गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांविषयी, एकूणच त्याचा जन्म असेल किंवा

0: गणेश उत्सव ह्या सगळ्याविषयी छान त्याच्यामध्ये वर्णन आहे. मग बदलतं रूप कसं आहे गणपतीचं ह्याविषयी सांगताना ह्या पुस्तकात लिहिलं आहे की गणेश पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक युगात गणपतीचं स्वरूप बदलत जाईल. मग कृतयुगातला गणपती कसा, तर त्याचं नाव आहे महोत्कट, दशभुजा धारी तो होता, त्याच्यानंतर तेज वर्णाचा असून त्याचं वाहन सिंह होतं. तर त्रेतायुगातला गणपती हा गुणेश ह्या नावाने विख्यात आणि षटभुजधारी तसंच शुक्लवर्णाचा आणि मयूर हे वाहन होतं त्याचं. द्वापार युगात गणपती हा गणेश नावाने लोकप्रिय, चतुर्भुज, रक्तवर्णी आणि मूषक हे त्याचं वाहन. तर कलियुगातला गणपती कसा, तर धूम्रवर्ण हे नाव धारण करणारा, द्विभुज आणि त्याचा वर्णसुद्धा धूम्र आणि वाहन अश्व असेल, असं गणेश पुराणातला उल्लेख ह्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. गणपतीची वेगवेगळे रूपं फक्त भारतात नाहीत तर ती भारताबाहेर सुद्धा कशी आहेत ह्याविषयी सुद्धा एक पुस्तक आपल्याला सांगतं. बोलूया त्याविषयी, पण एक संदेश, त्यानंतर गाणं आणि मग अशाच गप्पा सुरू राहतील. मनस्पर्शी कार्यक्रम 100.1 MHz FM गोल्डवर.
1: गोल्ड खरा सोना.
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर फ्री ट्रिप टू दुबई,
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू,
4: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम,
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

गणपती बाप्पा मोरया हे फक्त आपण म्हणत नाही, त्याच्या नावात आपण रमत नाही, तर भारताबाहेर सुद्धा अनेक असे देश आहेत, खास करून आशिया खंडामध्ये, जिथे गणपतीची उपासना आजही सुरू आहे. अनेक मंदिरं अजूनही आहेत, वेगवेगळ्या रूपात गणपती इथे आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्याविषयीची माहिती सांगणारं एक सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे श्री गणेश, आशियाचे आराध्य दैवत, असंच लेखकांनी म्हटलंय. डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर यांचं हे पुस्तक आहे आणि ते आपल्याला सांगतायत की श्री गणेश हे फक्त आपलं नाही तर आशियाचं आराध्य दैवत आहे. कारण आपण पाहिलं तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, जपानपर्यंत, बांगलादेश, श्रीलंकेपासून थायलंड, इंडोनेशियापर्यंत आशियामध्ये गणेशाची उपासना रूढ होती, अजूनही काही ठिकाणी चालू आहे. ह्याविषयी वाचत असताना एक सुंदर गणपती आणि त्याची दंतकथा मला वाचायला मिळाली. ह्यासाठी आपल्याला इंडोनेशियाला जायला लागेल. तिथे आहे माउंट ब्रोमो आणि ह्या माउंट ब्रोमो इथे 700 वर्षांपासून एका ज्वालामुखीवर विराजमान गणेश मूर्ती आहे. अजब आहे, नाही का? डोंगरावर चढून गेल्यावरती दिसणारी गणेश मूर्ती आणि त्याच्या मागच्या दरीतून सक्रिय ज्वालामुखी, त्यातून येणारा धूर, असा अनोखा नजारा तिथे पाहायला मिळतो. या गणपतीविषयीची दंतकथा ही सुंदर आहे. तिथे टेंगरीज ही जमात राहते आणि ह्या जमातीच्या दंतकथेनुसार त्यांच्या पूर्वजांनी ही मूर्ती ज्वालामुखीच्या तोंडाशी स्थापना केली. का बरं? तर तिथल्या लोकांचं ज्वालामुखीपासून संरक्षण करण्याकरता ही देवता मदत करेल अशी मान्यता आणि श्रद्धा, आणि ती अजूनही तिथे छान ती श्रद्धा आहे. ह्या गणेशाचं पूजन केलं जातं, त्याचं दर्शन घेण्यासाठी यात्रासुद्धा केली जाते.

रसिक हो, दरवर्षी येणारा गणेश उत्सव ह्यामुळे आपण एक कलांचं संमेलन असं अनुभवतो. आणि फक्त कलाकाराची कला पाहणं असं नाही तर स्वतः कलाकार सुद्धा आपल्याला बनायची संधी हा गणेश उत्सव घेऊन येतो. शिल्पकारानं घडवलेली जिवंत सुंदर सुबक गणेशमूर्ती मन घर वातावरण भक्तिमय प्रसन्न करणारी. पूजा आरती विशेष सांगीतिक कार्यक्रम असतील, सनई ढोल ताशा यांनी शब्दसुरांची जादू आपण अनुभवतो. आणि हो, प्रत्येकाला कलाकार होण्याची संधी हा उत्सव कशा रूपात घेऊन येतो तर आपल्या आवडत्या बाप्पासाठी मखर तयार करणं सजवणं ह्यातला आनंद जो आहे ना तो काही औरच. सोबतच बाप्पाचा आवडता मोदक तयार करणं ही सुद्धा कलाच आहे नाही का. पाककलेतली सुंदरताही अधोरेखित करणारा असा हा चैतन्य उत्सव.

मोरयारे बाप्पा मोरयारे, अतिशय उत्साही आनंदी वातावरण आजूबाजूला असतानाच आपल्या स्टुडिओत सुद्धा या गाण्यांमुळे तेच वातावरण छान निर्माण झालेलं आहे. तुमचा प्रतिसादही सुंदर येतोय. अनेक श्रोत्यांनी सांगितलं की अनेकांकडे 1.5 दिवसांचा 5 दिवसांचा गौरी गणपती असा उत्सव साजरा करून आता ह्या आठवड्यात आपापल्या नोकरी धंदा काम जे आहे त्याच्यासाठी रोजच्या जीवनाकडे आता अनेक जण वळलेली आहेत. जी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सहभागी मंडळी प्रत्यक्ष आहेत त्यांच्यासाठी तो जल्लोष अजूनही आहेच आणि त्यांच्यासोबत आपणही ह्या गणेशोत्सवात अजूनही

0: ही सामील आहोतच आहोत, पण अनेकांचं असं म्हणणं होतं की या आठवड्यामध्ये जरा थोडं उदास असं वाटतं, कारण गणपती येण्याच्या आधीचा जो आठवडा असतो त्याच्यात एकदम जल्लोष असतो, मनात आनंद असतो, उत्सुकता असते, आणि अनेक कारणांनी, म्हणजे कोकणात जर तुम्ही जात असाल तर तो प्रवास आणि मग उत्सव ह्या सगळ्यामुळे एक जो उत्साह असतो तो आता ह्या आठवड्यात त्याच्या फक्त आठवणी आहेत, पण आज ह्या गाण्यांमुळे, ह्या गप्पांमुळे, 10 ते 11 मनस्पर्शीमुळे परत एकदा तो उत्साह, तो आनंद अनुभवता आला, आणि ह्या आठवड्यातसुद्धा हा जल्लोष मग असाच सोबत सुरू राहील FM गोल्डसोबत. त्यामुळे अशा छान भावना तुम्ही माझ्यापर्यंत पोचवल्यात, आणि हाच छोटासा प्रयत्न होता की तो जो मागच्या आठवड्यातला जो उत्साह होता तो परत एकदा आपण ह्या गाण्यांसोबत अनुभवूया, आणि म्हणूनच आजच्या ह्या मनस्पर्शी गप्पा होत्या. 10:59 झालेली आहेत आणि काही क्षणातच आता एक प्रायोजित कार्यक्रम असणार आहे. ठीक 11 तुम्ही ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स, आणि त्यानंतर 11:05 मी सुवर्णा रिसबुड तुमच्यासाठी घेऊन येईन युवा तरंग कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा, आनंद घेत रहा, 100.1 MHz FM गोल्ड.
1: FM गोल्ड खरा सोना. जाहीर सूचना. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स, तन्विशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्विशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
2: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्विशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथकफ आणि खोकला आणि घोरड्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी, आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. रुक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइंटमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा ॲलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स. तन्वी शता टॅबलेट्स.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, आकाशवाणी मुंबई 100.1 MHz FM गोल्ड आणि न्यूज ऑन AIR ॲप वरती FM गोल्ड मुंबई वरती सुरू होतोय युवा तरंग कार्यक्रम। या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते मी सुवर्णा रिसपूड। तरुणाईचे अनोखे उपक्रम आणि काही व्हायरल व्हिडिओज विषयी गप्पांचा आहे हा युवा तरंग कार्यक्रम।

दोस्तानो, गणपती उत्सव त्यातला आनंद उत्साह सगळ्यांसोबत असतोच, पण आनंदी उत्साहात हा उत्सव साजरा करत असताना अनेक जण असे असतात की हा उत्सव जबाबदारीने सुद्धा साजरे करतात. भक्ती आणि निसर्गाप्रती प्रेम कर्तव्य ह्याची छान सांगड घालत दोन मित्र ज्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतायत ना, ते पाहिल्यावर मला खरंच खूप कौतुक वाटलं. POP गणेश मूर्ती ते स्टडी टेबल असा अनोखा उपक्रम राबवणारे दोन युवा मित्र आहेत, मल्हार कळंबे आणि डॉक्टर बिनेश देसाई. हे दोघं काय करतायत तर गणपती विसर्जनानंतर POP मूर्तींचे भाग जे सुटे होतात ते गोळा करतात, त्यांच्यावर प्रक्रिया करून मग हे जे मटेरियल आहे ते पुनर्वापरासाठी मिळवलं जातं. त्यापासून चक्क 12 प्रकारच्या गोष्टी तयार करता येतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे, आणि त्यातलीच एक गोष्ट आहे स्टडी टेबल. मग ही जी स्टडी टेबल बनवली जातात ती गरजवंत जे आहेत, गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत, अनेक दुर्गम शाळा त्यांच्यापर्यंत हे छान स्टडी टेबल पोचवलं जातं. किती सुंदर उपक्रम आहे, नाही का? आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने जे उत्सव साजरा करतात जबाबदारीने, निसर्गाप्रती प्रेम, म्हणजे भक्तीही आहे आणि निसर्गाप्रती प्रेमही आहे, जबाबदारी आहे, ह्याची जाणीव पूर्वक जे उत्सव साजरा करतात, मला वाटतं त्यांच्यावरच बाप्पाचा अगदी भरभरून आशीर्वाद असेल.

गणपती बाप्पा मोरया ह्या गजरात तल्लीन होत असतानाच अनेक असे गणेश भक्त आहेत की त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. ह्या उत्सवासोबत जोडलं गेलेलं भक्तिमय वातावरण ते छान साजरं करत असताना, मनोभावे गणेशाची पूजा प्रार्थना करत असतानाच, एक माणूस म्हणून त्यांचा ह्या उत्सवाप्रती, एक भक्त म्हणून ह्या उत्सवाप्रती काय जबाबदारी आहे, काय कर्तव्य आहे ह्याची छान जाणीव ठेवत अनेक युवा कलाकार असे आहेत की हा उत्सव साजरा करत आहेत. आणि त्यातलीच एक कलाकार आहे जी खरं तर डेंटिस्ट आहे, मग कलाकार म्हणून सुद्धा तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली. आदिती मित्तल हे तिचं नाव आहे. दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ती साकारते आणि त्यामागे काहीतरी एक छान विचार असतो. यावर्षी आदिती मित्तल हिने काय केलं तर 1100 वयांपासून गणेश मूर्ती तिने साकारलेली आहे. वया एकमेकांवरती अशा पद्धतीने रचल्या गेल्या ज्याच्यातनं एक छान गणेश मूर्ती साकार झाली. आता ह्या मूर्ती समोर छान प्रार्थना करून मग गणेश उत्सवानंतर ह्या ज्या 1100 वह्या आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आदिती मित्तल पोचवणार आहे. किती सुंदर विचार आहे. बुद्धीची देवता, तिची आराधना, तिची प्रार्थना, तिची पूजा, तिचा उत्सव अशा अनोख्या पद्धतीने साजरा करत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा आशीर्वाद ह्या वह्यांरूपी पोचवणं आणि गणेश उत्सवामागे जे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, त्याचीही कुठेतरी

100.1 मेगाहर्ट्स एफएम गोल्ड वर युवा तरंग कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत आणि वेगवेगळ्या उपक्रमांविषयी काही व्हायरल व्हिडिओज विषयी आज गप्पा असणार आहेत. असाच एक व्हायरल व्हिडिओ पाहिला आणि खूप मला मजा वाटली. संस्कृत भाषेविषयीचा हा व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं, संस्कृत म्हटल्यावर बघा अनेकांना असं वाटतं की नाही नाही ही म्हणजे शाळेत आपण 10वीला काही आपलं संस्कृत होतं वगैरे वगैरे इथपर्यंतच असतं किंवा काही रोजची आपली स्तोत्र असतात त्याच्यात आपण काही संस्कृत शब्द आपण म्हणत असतो, पण त्या पलीकडे आत्ता आपण जशा गप्पा मारतोय तशा गप्पा काही आपण संस्कृतमध्ये कधीच मारू शकत नाही किंवा ते खूपच कठीण आहे किंवा अशक्य आहे असं आपल्याला वाटतं. पण हा मी व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे हरकत नाही, ही भाषा जी सुंदर आहे, अतिशय अभ्यासपूर्ण तिची निर्मिती झालेली आहे, ही भाषा आपण शिकू शकतो आणि अगदी पण आत्ता जशा गप्पा मारतोय इतक्या सहज नाही तरी एखाद दुसरं वाक्य तरी आपण बोलू शकतो असं मला का वाटलं, कारण तो व्हिडिओच तसा होता. तो व्हिडिओ होता हायकिंग ट्रेल इन जर्मनी ह्या नावाने तो आता व्हायरल झालेला आहे. संस्कृत शिकणारी काही मंडळी आहेत, इंटरनॅशनल संस्कृत लर्नर्स ग्रुप जो आहे, ही मंडळी एका छान डोंगर रांगांमध्ये भटकंतीला गेलेली आपल्याला ह्या व्हिडिओत दिसतात. एल्बे सँडस्टोन माउंटन रांगांवरती चढत असताना वाटेत जर एखादं छानसं फूल त्यांना दिसलं तर किती हे फूल सुंदर आहे असं ते संस्कृतमध्ये एकमेकांना सांगतात, किंवा एखादं काहीतरी पक्षी त्यांना दिसला आहे किंवा नदीकाठी आता आपण बसूया, किती छान तो पक्षी गातोय, छोटे छोटे वाक्य एकमेकांना ते संस्कृतमध्ये बोलतायत, हाक मारतायत, छान शुभेच्छा देतायत किंवा एखादी गोष्ट दाखवतायत, छोटी छोटी वाक्य संस्कृतमध्ये तयार करून एकमेकांशी ते बोलतायत आणि ते बरोबर ते वाक्य जमल्यामुळे होणारा त्यांना जो आनंद आहे तो आनंद आपल्यालाही होतो. त्यामुळे हे जे सगळे युवा लोक आहेत त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नागरिकही आहेत, असा एक छान मला असं वाटतं की सगळा युवा मन असलेल्या लोकांचा हा ग्रुप आहे. अजून एक कॉन्फिडन्स आपल्याला असा मिळतो की कोणत्याही वयात आपण हे संस्कृत शिकू शकतो किंवा शिकायला सुरुवात करू शकतो आणि त्याचा जो एक आनंद आहे तो अवर्णनीय आहे.

100.1 मेगाहर्ट्ज एफएम गोल्ड युवा तरंग कार्यक्रमात आज तुमच्या सोबत आहे मी सुवर्णा रिसबुड। दोस्तांनो, मला सांगा की बागेत फिरणं, खेळणं, शांत बसणं, गप्पा मारणं हा आनंददायी अनुभव आहेच, त्यामुळे आपल्याला तो परत परत घ्यायला आवडतो। यासोबतच कल्पना करा की बागेत गवतावर बसून झाडांच्या सोबत वाऱ्याच्या झुळकेसोबत पुस्तक वाचायला मिळालं तर, आणि हे पुस्तक आपण घेऊन जायची काही गरज नाही, आपल्याला मनात येईल ते पुस्तक छान बागेतनं घ्यायचं आणि वाचत बसायचं। प्रत्येक वयोगटासाठी हा अनुभव घेता यावा म्हणून दोन विद्यार्थ्यांनी हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे। असा अनुभव प्रत्येकाला घेता यावा म्हणून फ्री मिनी लायब्ररी सुरू करणारे अहमदाबादचे दोन विद्यार्थी आहेत, दोन मित्र आहेत, हित दोषी आणि ओम ठक्कर। या दोघांनी ठरवलं त्यांच्या अनुभवामधून की अशी एक जागा आपण निवडूया की त्या जागेमध्ये सगळ्या वयोगटातले लोक एकत्र येत, सहज एकत्र येत असतील आणि त्यांना त्यांचं त्यांची गोष्ट करून झाल्यानंतर मग पुस्तकाचाही सहवास मिळावा, निसर्ग आणि पुस्तक वाचन हा अनुभव आनंददायी अनुभव घेता यावा म्हणून हित दोषी आणि ओम ठक्कर ह्या दोघांनी 2024 साली पहिली फ्री मिनी लायब्ररी सुरू केली। एक असा लाकडी खोका आहे आणि त्या खोक्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आवडतील अशा पद्धतीची पुस्तकं त्याच्यात ठेवलेली आहेत। कुलूप नाही, काही नाही, कुठे नोंद करावी लागत नाही, मोफत ही लायब्ररी आहे। आपल्याला हवं ते, आवडेल ते पुस्तक घ्यायचं, बागेत बसून वाचायचं आणि परत ठेवून द्यायचं। पुस्तकप्रेमींच्या प्रेमींवरती पूर्ण विश्वास ठेवून या दोघांनी ही मोफत लायब्ररी सुरू केली आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला। पुस्तकप्रेमींनी सुद्धा जो विश्वास त्यांच्यावर दाखवला गेला तो विश्वास तसाच राखून ती छान जी छोटीशी लायब्ररी आहे बागेतली त्याची काळजी घेतली, पुस्तकं परत नीटनेटकी ठेवणं आणि त्यांना काहीही न करणं ह्याची जबाबदारी पुस्तकप्रेमींनी उचलल्यानंतर मग हळूहळू ह्या दोघांनी मिळून, ह्या दोन मित्रांनी एकाच्या आता 13 अशा लायब्ररी सुरू केलेल्या आहेत अहमदाबाद आणि वडोदरा या भागामध्ये। किती सुंदर कल्पना आहे आणि मला असं वाटतं की इतकी सुंदर लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात, फक्त कोणीतरी एक छान गोष्ट सुरू करायची खोटी की त्याला प्रतिसाद लोक देतात आणि तो जो एक उपक्रम आहे तो स्वतःचा मानून पुढे नेतात, नाही का?

0: FM गोल्ड खरा सोना।
1: युवा तरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या उपक्रमांविषयी आणि काही व्हायरल व्हिडिओ विषयी आपण बोलतोय आणि सोशल मीडियावरती अशीच एक पोस्ट मी वाचली आणि अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी ही पोस्ट आहे। एक युवा शिक्षक मधुसूदन मरांडी यांनी काय केलं, ते ज्या गावी शिक्षक म्हणून रुजू झाले, ओडिशातलं बाबोजोला हे गाव, आणि ह्या गावी काम करत असताना त्यांना असं वाटलं की हे गाव, प्रत्येक गावकऱ्यांनी आपलं घर जसं आपण सजवतो तसं सजवायला हवं, स्वच्छ ठेवायला हवं, आणि मग हळूहळू स्वतःच्या कृतीतून इतरांपर्यंत तो संदेश पोचवत आणि स्वच्छ गाव ठेवण्यासाठीची जी आवश्यकता आहे, जी गरज आहे, ती समजावून सांगत मग हळूहळू एक एक गावकरी ह्या मधुसूदन मारांडी ह्यांच्या उपक्रमामध्ये स्वच्छ गाव ठेवण्याच्या उपक्रमात सहभागी होत गेला आणि मग गाव स्वच्छ तर झालंच पण सुंदरही झालं। गावकऱ्यांनी एकत्र येऊन मग हळूहळू काही नियमावली बनवली आणि मग नियमावलींच्या आधारे आता ते जे गाव इतकं सुंदर झालेलं आहे, इतरांसाठी आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे। ओडिशातलं बाबोजोला हे जे गाव आहे ते फक्त स्वच्छ सुंदर गाव नाही आहे, तर त्यात काय काय आपल्याला बघायला मिळतं, तर तंबाखू गुटखा खायला तिथे परवानगी नाही आहे, थुंकायला मनाई आहे, आपापला परिसर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी प्रत्येक जणांनी उचलायची आहे, घराच्या भिंती नैसर्गिक रंगांनी पार

पारंपरिक चित्रकलेनं रंगवणं, त्या भागातली जी पारंपरिक चित्रकला आहे ती जोपासणं, प्लॅस्टिक बंदी आहे तिथे आणि कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, ह्यात प्रत्येक गावकरी अगदी समजून उमजून आनंदाने योगदान देतोय आणि ह्या गावाला स्वतःच्या घराप्रमाणे स्वच्छ सुंदर ठेवतोय. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या गावी, ओडिशातल्या ह्या बाबोजोला गावी, रस्ते 3 वेळा साफ केले जातात आणि हे कोणी दुसरं तिसरं करत नाही तर स्वतः गावकरी करतात.

मंडळी, तुम्ही कधी अ डेट विथ हिस्ट्री ह्याचा अनुभव घेतलाय का? एक लेख याविषयी वाचला, अ डेट विथ हिस्ट्री. मला टायटल खूप रंजक वाटलं. काय म्हणून बघावं तर कळलं की तो हेरिटेज वॉक ह्याविषयी लिहिलेला लेख होता. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी अ डेट विथ हिस्ट्रीला पसंती दिली जाते, खास करून हेरिटेज वॉक. भटकंती आणि इतिहास याची सांगड घालणारी ही भटकंती हा पर्यटनाचा पर्याय तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एखाद्या ठिकाणाचा इतिहास, संस्कृती ह्याची गोष्ट सांगणारे अनेक रस्ते, इमारती, प्रार्थनास्थळं, वास्तू असतात ना, या वास्तूंना पाहत केलेली भटकंती असा एक छान कार्यक्रम. एक छोटी सकाळची ही भटकंती किंवा दिवसभराची भटकंती आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाते आणि अबोल असे रस्ते, अबोल अशा अनेक वास्तू चक्क आपल्याशी बोलू लागतात आणि त्या त्या काळातल्या सोनेरी क्षणांविषयी आपल्याला सांगू लागतात. असा एक अप्रतिम अनुभव घेणारा हा दिवस, तो क्षण आणि त्या अनुभवाला अ डेट विथ हिस्ट्री असं एक छान नाव दिलेलं आहे. हेरिटेज वॉकसाठी सांगितला गेलेला हा जो एक लेख होता तो मला आवडला त्याच्या टायटलमुळे. आणि मग शोधू लागले की अजून असे कोणती कोणती ठिकाणं आहेत. मुंबई तर हेरिटेज वॉकसाठी प्रसिद्ध आहेच आहे, पण भारतभर तुम्हाला सुद्धा जर पावसाळ्यानंतर आता छान असा एक अशी एक भटकंती करायची असेल तर मग मुंबई सोबतच मग दिल्ली, लखनऊ, जयपूर, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू ही जी शहरं आहेत ती खास करून हेरिटेज वॉकसाठी प्रसिद्ध आहेत आणि अधिकाधिक तरुणाई ह्या शहरांना पसंती देते डेट विथ हिस्ट्रीसाठी.

11:56 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रमातनं आता आपल्याला पुढे निघायचंय. गाणं सोबत आपले असणार आहे आणि त्यानंतर ठीक 12 रंजक सफर आपण सुरू करूया 100.1 MHz FM गोल्डवर. आज ही सफर घेऊन तुमच्यासोबत असणार आहे मी सुवर्णा रिसबुड.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, आकाशवाणी मुंबई 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती FM गोल्ड मुंबईवर रंजक सफर कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते। मी सुवर्णा रिसपूड। आजची रंजक सफर वेगवेगळ्या वैज्ञानिक शोधांसोबत आपल्याला करायचे, असे शोध ज्यांनी आपलं आयुष्य सहज सोपं केलं।

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं आयुष्य अगदी सहज सोपं होत गेलं आणि ह्याविषयीच आपल्या गप्पा सुरू आहेत. असा एक शोध ज्यामुळे माणसाचं आयुष्य आमूलाग्र बदललं, अनेकविध क्षेत्रात ह्या शोधाचा उपयोग होतो. इतकंच नाही तर या शोधामुळे अनेक नवीन क्षेत्रसुद्धा निर्माण झाली. तो शोध म्हणजे साधं सुधं दिसणारं पण फार मोठं काम करणारं चाक. आता चाक जरी साधं दिसत असलं तरी सुद्धा गती, आपल्या आयुष्याला गती देण्यापासून अगणित कामं हे चाक करत असतं. मग आपण जर लक्षपूर्वक पाहायला लागलो तर अनेक ठिकाणी आपल्याला ह्या चाकाचा उपयोग दिसून येईल. मातीची भांडी घडवणं, बैलगाडी ते विमान प्रवास, घड्याळ असेल, अनेक ठिकाणी हे चाक आपल्याला उपयोगी पडतं. आणि हे चाक आहे म्हणून अनेक यंत्रसुद्धा निर्माण झाली ज्या यंत्रांनी आपलं आयुष्य अगदी सहज सोपं करून टाकलं.

0: करी सळ सळ वात बाजरी चा शेतात करी सळ सळ वात कशी घुमदी अंबेराई हो कशी घुमदी अंबेराई हो
1: अजमा

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी, चाकाचा शोध जसा मानवी इतिहासात महत्वाचा टप्पा मानला जातो, तसंच कृत्रिम प्रकाशाचा बल्बचा शोधही किमयागारच। अंधार दूर करण्यापासून आजच्या डिजिटल युगात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा हा शोध कृत्रिम प्रकाशाचा।

0: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
1: पुनः ब्लॉक करून टाकतो.
0: सर फ्री ट्रिप टू दुबई.
1: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू.
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
3: 100.1 MHz FM गोल्डवर रंजक सफर कार्यक्रमात आज आपण आपलं आयुष्य सहज सोपं करणाऱ्या वैज्ञानिक शोधांविषयी बोलतोय. आपण चाकाविषयी बोललो, मग कृत्रिम प्रकाशाचा शोध त्याच्याविषयी बोललो, आणि आता पुढचा जो शोध मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो मानवी इतिहासातला, तो म्हणजे पेपरचा आणि लेखणीचा शोध, ह्यासोबतच मुद्रण कलेचा शोध. त्यामुळे पेपर, लेखणी अर्थात पेन आणि मुद्रणकला, हे तिन्ही शोध अत्यंत महत्त्वाचे, कारण मौखिक ज्ञान आता पुस्तकांमध्ये छान साठवता येऊ लागलं ह्या शोधांमुळे, आणि मग ते दूर दूर पसरू लागलं. एक जग त्यांनी जवळ आणलं. एका ठिकाणाचं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी नेणं सहज सोपंच असं झालं. तसंच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान पोचवणं हेही सोपं होऊ लागलं. अनेकविध ग्रंथ, अनेकविध कथा, कादंबऱ्या, गोष्टीची पुस्तकं, कविता, अगदी आपली अभ्यासाची पुस्तकं, कितीतरी प्रकारांनी आपलं आयुष्य समृद्ध करणारे हे तिन्ही शोध, नाही का?

वैज्ञानिक शोधांविषयी बोलत असताना ज्यांनी आपलं आयुष्य सहज सोपं सुरक्षित केलं, तर अगदी सहज चाकाचा शोध जसं आपण म्हटलं त्यानंतर लगेचच लक्षात येतं ते म्हणजे चाक म्हटल्यानंतर गाडी हे आपल्या अगदी डोळ्यासमोर येतच येतं. मग अगदी बैलगाडीपासून ते विमानापर्यंत हे प्रत्येक वाहन आपल्यासाठी अतिशय वरदान आहे, नाही का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज आपण पोचतो, एका देशातून दुसऱ्या देशात. साता समुद्रापार जाणं आता कल्पनेने नाही तर प्रत्यक्ष शक्य ह्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेलं आहे. हे जसं महत्त्वाचं आहे, गाडीचा शोध जसा महत्त्वाचा, तसा सहज लक्षात न येणारा पण तरीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा शोध म्हणजे वायपरचा शोध. 1903 संशोधिका मॅरी अँडरसन ह्यांनी हा वायपरचा शोध लावला आणि अनेक जीव ह्या एका शोधामुळे वाचलेले आहेत. दोन दांड्या ज्या काचेवरनं एका पद्धतीने फिरतात, मग आता तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पीडनी आपण पावसाचा जोर जसा असेल त्यानुसार आपण त्याचा स्पीड त्याची गती ठरवू शकतो, त्याच्यात क्रांती होत गेली. पण मुळात असा वायपर किंवा अशी एक दांडी जी काचेवरती फिरेल पण काचेला त्रास होणार नाही आपल्यालाही दिसेल, ही कल्पना किती भारी होती. आणि ती प्रत्यक्षात आणणं आणि त्याचा उपयोग होणं हेही एक अफलातून गोष्ट आहे, ज्याच्यामुळे पावसात आणि बर्फवृष्टी होत असतानाही गाडी चालवणं आणि तीसुद्धा सुरक्षित चालवणं हे शक्य झालं आणि म्हणून अनेक जीव ह्या छोट्याशा शोधामुळे सुद्धा वाचलेले आहेत.

100.1 मेगाहर्ट्स एफएम गोल्ड रंजक सफर कार्यक्रमात आज आपण वैज्ञानिक शोधांविषयी बोलतोय. असे शोध ज्यांनी आपला रोजचं आयुष्य अगदी सहज सोपं केलं आणि ह्यासाठी आता आपण जाऊया थेट आपल्या स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात गेल्यानंतर आपल्याला असे अनेक छोटे स्मार्ट मित्र आपल्या आजूबाजूला असतील, यंत्र आपल्या आजूबाजूला असतील, ज्याने खरोखर एक जादुई एक जागाच आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. ह्या स्वयंपाकघरात म्हणजे आपलं स्मार्ट स्वयंपाकघर आपण म्हणूया, हे सगळं विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधामुळे झालेलं. ह्याच्यामध्ये सगळ्यात स्मार्ट एक छोटासा मित्र आहे आणि त्याच्याशिवाय पानही आपलं हलू शकणार नाही, तो म्हणजे लायटर. हा लायटर जो आहे तो पौष्टिक अन्न शिजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, छोटासा एका कोपऱ्यात असणारा पण तरीसुद्धा खूप महत्त्वाचा. बाकी स्वयंपाकघरात भरपूर भांडी असतील, वेगवेगळी छान शोभिवंत भांडी असतील, छान पौष्टिक अन्नपदार्थ असतील, पण सगळ्याचा आस्वाद आपण तेव्हाच घेऊ शकू जेव्हा लायटर व्यवस्थित काम करत असेल, बरोबर ना. तसंच मग जो गॅस आपण वापरतो, जे इंधन आपण वापरतो, ते इंधन कुठे साता समुद्रापार असतं ते आपल्यापर्यंत जहाजातनं पोचतं, मग गाडी असेल, अनेक प्रकारची यंत्र वापरून मग ते इंधन आपल्या स्वयंपाकघरात येतं आणि मग शेगडी, लायटर आणि ती एक तंत्रज्ञानाची दुनिया आपल्यासाठी अग्नी निर्माण करते. आपण अगदी रोज सकाळी उठल्यावर सहज चहा ठेवण्यासाठी गॅस सुरू करतो, आपल्यासाठी अगदी रोजचं सहज सोपी गोष्ट आहे, नाही का. पण बघा, तो अग्नी निर्माण होण्यासाठी किती मोठी ही तंत्रज्ञानाची दुनिया काम करत असते, नाही का. तसंच आपण बघितलं तर विद्युत ऊर्जेचा शोध आणि त्याच्यावर चालणारी अगणित यंत्र, आपल्या घरातली ही सगळी जादुई मित्रमंडळी आपलं काम सोपं, सहज आणि स्मार्ट करणारी.

0: FM Gold, खरा सोना।
1: वैज्ञानिक शोधांविषयी बोलत असताना आता आपण थेट जाऊया साधारण 3000 वर्षांपूर्वी, कारण 3000 वर्षांपूर्वी निमरूड इथे एक अफलातून शोध लागला। ऑस्टेन हॅरी लॅयार्ड ह्या संशोधकानं रॉक क्रिस्टल अर्थात क्वार्ट्स ह्या नैसर्गिक पारदर्शक खनिजापासून पहिलं भिंग निमरूड इथे तयार केलं। या भिंगाचा पहिले उपयोग अग्निनिर्मितीसाठी केला जायचा, पण मग हळूहळू ह्या भिंगाचा उपयोग करत अनेक विध त्याचे उपयोग संशोधकांच्या लक्षात येऊ लागले आणि मग वेगवेगळी यंत्र निर्माण झाली आणि एक अनोखी दुनियाच आपल्यासाठी निर्माण झाली। अर्थात ती जी सूक्ष्म दुनिया होती किंवा अवकाशातली दुनिया होती जी आपल्या डोळ्यांनी सहज पाहणं शक्य नाही, ती दुनिया आता आपण सहज पाहू शकलो ह्या एका शोधामुळे, भिंगाच्या शोधामुळे। मग हे भिंग कशा प्रकारे आपल्याला मदत करतं? तर दृष्टिदोष दूर करण्यापासून अर्थात चष्मे तयार करण्यासाठी ते अगदी निसर्गातली आश्चर्यकारक गोष्टी पाहणं, त्यांचा अभ्यास करणं, मग मायक्रोस्कोप असेल किंवा टेलिस्कोप असेल ह्यांच्या माध्यमातनं आपल्या जीवनातील सुंदर क्षणांची साक्षी असणारं हे भिंग फोटोग्राफीच्या माध्यमातनं, व्हिडिओग्राफीच्या माध्यमातनं आपल्याला आपल्या आठवणी छान साठवून ठेवायला, टिपायला, साठवायला मदत करत असतं, नाही का? अनेक प्रकारांनी ह्या भिंगाचा उपयोग होतो। अजूनही असे काही शोध आहेत, शोध एक पण उपयोग अनेक, ज्याने आपलं आयुष्य सहज सोपं केलं।

आपलं आयुष्य सहज सोपं सुरक्षित करणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या शोधांविषयी आपण बोलतोय. आणि आज जरी आपण विज्ञान युगात राहत असलो आणि वेगवेगळी स्मार्ट यंत्र वापरत असलो, तरीसुद्धा हा प्रवास अगदी प्राचीन काळापासून सुरू झाला. प्राचीन काळातल्या माणसांनी निसर्गाकडे बघत अतिशय सुंदर असे शोध लावले आणि खरं तर त्याच्याचमुळे एक अनोखी दुनिया आपल्यासाठी आत्ता अवतरलेली आहे. प्रवास खूप मोठा झालेला आहे. आणि एकूणच विज्ञान आणि वैज्ञानिक कसे असतात किंवा ह्याविषयी आपल्याला जयंत नारळीकर यांच्या पुस्तकात वाचायला मिळतं. मग ह्या पुस्तकात काय काय आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, युद्ध आणि संरक्षण त्याची 100 वर्ष, खगोलशास्त्रीय सुरस चमत्कारिक गोष्टी ह्याच्यात आपल्याला वाचायला मिळतात, वैज्ञानिक किस्से आहेत, पुराणातलं विज्ञान आणि एकूणच वेगवेगळे नोबेल पारितोषिक विजेते मानकरी त्यांच्याविषयी माहिती आहे. तर हे जे शोध आहेत अगदी प्राचीन काळापासून माणसांनी निसर्गाकडनं प्रेरणा घेत लावलेले, त्याच्याविषयी जयंत नारळीकर आपल्याला सांगतात की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, विज्ञान आणि वैज्ञानिक म्हणजे काय. तर निसर्गाबद्दलच्या माणसाच्या कुतूहलातून विज्ञान निर्माण झालं. काय, कसे आणि का, हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते लिहितात, काय, कसे आणि का, त्याने विचारलेल्या प्रश्नातून आणि त्याची उत्तरे शोधून

ज्ञातून विज्ञानाचा जन्म झाला. एक अचूक उत्तर एक विशिष्ट विषय ज्ञात करून देत तर त्याच वेळी अनेक नवीन विषयांची सुरुवातही करून देतं. अतिशय सुंदर वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या शोधांविषयी बोलत असताना आपल्या रेडिओला कसं विसरून चालेल, त्याच्या माध्यमातूनच आपली भेट होत असते आणि रंजक माहितीची देवाणघेवाण, शुभेच्छांची प्रतिक्रियांची देवाणघेवाण, सुरेल गाण्यांची साथ आपल्याला ह्या रेडिओ तंत्रज्ञानाच्या सोबतीनंच लाभते. मग रेडिओ हा एक संच, त्याच्यानंतर माईक असेल आणि ही गाणी आवाज माझा एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवणारी जी यंत्रणा आहे, सगळी ही मोठी यंत्रणा काम करते आणि तिचा शोध लावणारे जे सगळे संशोधक आहेत त्यांना आज सलाम करूया. अनेक शोध आहेत, त्याच्यातला महत्त्वाचा शोध रेडिओचा, तसाच मग सॅटेलाईट आहे, इंटरनेट आहे, स्मार्टफोन, हे आत्ताच्या काळातले जे शोध ज्यांनी आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलेलं आहे. ह्या शोधांच्या दुनियेतनं पुढे जात असतानाच आता प्रश्नमंजुषेला आपण सुरुवात करणार आहोत आणि आजच्या विषयाशी निगडीत असणाराच असा प्रश्न आहे. प्रश्न अगदी सोपा आहे. यंत्रांचा उल्लेख, यंत्र ह्या शब्दाचा उल्लेख आहे आणि यंत्रामुळे काय किमया होते ह्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये आलेलं आहे. दोन ओळी त्या गाण्याच्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्या ओळींवरनं ते गाणं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. गाण्यातल्या दोन ओळी कोणत्या आहेत तर, युगयंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे, घाम न आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी. गाण्याच्या दोन ओळी काय आहेत, युगयंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे, घाम न आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी. हे गाणं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि ओळखलं की लगेच फोन करा. फोन करण्यासाठी आपले क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35, 022 STD कोड. या दोन ओळींवरनं गाणं ओळखा, मला फोन करा. ऐकत रहा FM गोल्ड.

गाण्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न विचारला होता, प्रश्न म्हणजे काय, तर मी गाण्यातल्या दोन ओळी तुम्हाला सांगितल्या, त्या ओळींवरनं तुम्हाला गाणं ओळखायचं होतं. ओळी कोणत्या होत्या? युगयंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे, घामन आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी. गाणं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आत्ता फोन केले हे गाणं चालू होतं तेव्हा, सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. अजून एक गाणं लावते, त्या गाण्याच्या अवधीमध्ये तुम्हाला जर उत्तर आठवलं तर लगेच फोन करा. त्यासाठी आपले क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35, 022 STD कोड. युगयंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे, घामन आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी. गाणं कोणतं लगेच फोन करून मला सांगा.

0: FM Gold, खरा सोना।
1: आणि प्रश्नाचं उत्तर देताना श्रोते अगदी खुश होते। अनेकांनी मला उत्तर अर्थात तुम्हाला गाणं ओळखायचं होतं ते फक्त शब्दात न सांगता गाऊन दाखवलेलं आहे। एक एक ओळ दोन दोन तीन तीन शब्द जुळवून छान गाऊन दाखवलेला आहे, त्यामुळे थोडा वेळ जरी अधिक गेला तरी सुद्धा ते मी ऐकत होते, कारण तो उत्साह तुमच्या आवाजातनं माझ्यापर्यंत पोचत होता। गाणं ही अप्रतिम अवीट गोडीचं अजरामर, त्यामुळे ते प्रत्येकाला पाठ आहे। त्यामुळे नुसत्या दोन ओळी मी सांगितल्या क्षणी ताबडतोब फोन यायला सुरुवात झाले। योगयंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे, घामन आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी। ह्या दोन ओळींवरनं ओळखलेलं तुम्ही गाणं अगदी बरोबर आहे, गंगा आली रे अंगणी। ते गाणं आपण ऐकणार आहोतच, पण हे गाणं बरोबर कोणी कोणी ओळखलंय, अर्थात सगळ्यांनीच ओळखलंय, सगळ्या आलेल्या फोनवर उत्तर बरोबरच होतं। नावं सांगते, दीपाली विचारे, वसंत पारुंडेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर, मीनल कुलकर्णी, प्रज्ञा वनारसे, शुभांगी कारेकर, काशीनाथ क्रमवंत, सुरेखा, मंगला लोलम, प्रमोद राऊत, मृदुला जोशी, शिल्पा तोडणकर आणि माधवी जोशी। सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, आणि जे उत्तर तुम्ही मला गाऊन दाखवलंय मी नाही गाणार आहे, काळजी करू नका। आपण तेच गाणं ऐकूया FM Gold 100.1 MHz वरती।

गंगा आली रे अंगणी। रसिक हो, अनेक विध नद्यांमधलं पाणी आपल्या घरामध्ये अगदी सहज नळ सोडल्यानंतर येतं, आपण ते अगदी वेगवेगळ्या कामांसाठी सहज वापरतो आणि रोजच्या जीवनात आपण अनेकदा विसरून जातो की ही किती मोठी टेक्नॉलॉजी आहे। नळ, नळाचा शोध किंवा दूरवर हजारो किलोमीटर दूर असलेल्या नदीतलं पाणी थेट आपल्या घरात स्वयंपाकघरातल्या सिंकमध्ये नळ सोडल्यानंतर आपल्याला हवं तेव्हा येणं हे किती मोठी गोष्ट आहे। विज्ञान तंत्रज्ञानातल्या ह्या नळाच्या शोधामुळे आणि एकूणच पाणी दूरवरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या शोधामुळे मग अनेक त्याचे टप्पे आहेत अगदी प्राचीन काळापासून आत्तापर्यंत। पण मला हा नळाचा शोध ही अतिशय किमयागार वाटतो, कारण किती अफलातून गोष्ट रोज आपण आपल्या आयुष्यात अनुभवत असतो। आपल्याला माहिती नाही आहे की आपल्या नळातनं येणारं पाणी थेट त्याचा उगम कुठे आहे, किती मोठा प्रवास करून ते आपल्यापर्यंत पोचलंय, पण सहज आपल्यापर्यंत ते पोचलंय केवळ आणि केवळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधामुळे। त्यामुळे आपण रोजचं जीवन जगत असताना असे अनेकविध शोध, अनेकविध जादुई गोष्टी ज्या विज्ञान तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत त्या वापरत असतो। त्या वापरत असताना त्यांच्याबद्दल छान थोडं एक लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहूया, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि त्या सगळ्या संशोधकांविषयी, त्या तंत्रज्ञानाच्या किमयाविषयी कृतज्ञता सदैव मनात ठेवूया आणि त्यांचा योग्य तो उपयोग करूया। याच नोटवरती एक मस्त गाणं ऐकवते आणि ह्या गाण्यासोबतच मी सुवर्णा रिसबूड तुमची अनुमती घेते। आता आपली भेट होईल 30 तारखेला FM रेनबोवरती दुपारी 2:30 वाजता। आज रेनबोवरती 2:30 वाजता RJ सीमा आपल्यासोबत असणार आहे। तेही कार्यक्रम अगदी छान आनंदाने मनापासून तुम्ही ऐकता, तसेच आजही ऐका FM रेनबोवरती आणि FM गोल्डवरती। ह्या गाण्यानंतर लगेचच ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या असतील 100.1 MHz FM गोल्डवर। चला तर मग पुढची भेट होईपर्यंत नमस्कार।

0: निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी एल वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPIचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथे होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि

सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या दोन प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला 63-31 फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं, चोरटी शिकार रोखणं तसंच गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध व्यापाराला आळा घालणं यासाठी जनजागृती केली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी जगात सुमारे 5 लाख गेंडे होते, मात्र आता निव्वळ 27,000 गेंडे वन्य अधिवासात शिल्लक राहिले आहेत. भारतात एकशिंगी गेंड्यांचं अस्तित्व आढळून येतं. संवर्धन मोहिमा राबवल्यामुळे भारत आणि नेपाळमधली गेंड्यांची संख्या 200 वरून 4,000 झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। पाचशे 37.6 meters अर्थात 558 किलोहर्ट्झवर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत। श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपल्याला ऐकवत आहोत। विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे। त्यांना तबल्याची 7 संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची 7 जयवंत फडके यांनी केलेली आहे। ऐकूया

कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंगशोधे हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.